दहा तासांसारखा वाटतो. अर्ध मन देऊन 10 तास राहिलंच तर ते रिकाम्यासारखंच असतं ना. शिष्याला हे ऐकून आत काहीतरी उमगल्यासारखं झालं. किती दिवस तो शरीरानं घरी होता पण मनानं कुठेतरी दुसरीकडेच. घरचे तक्रार करत होते ती रास्त होती. गुरु पुढे म्हणाले, सगळ्यांना खुश करण्याची जबाबदारी तुझी नाही आहे. तू प्रामाणिकपणे दिलेस, वेळेत दिलेस, मनाने दिलेस तर पुरेसं आहे. तरीही कुणी नाराज राहिलं तर ते त्यांचं मन आहे ना, तुझं काम नाही आहे. स्वतःला रिकामं करून दुसऱ्याला भरण्याचा प्रयत्न करू नकोस. रिकामा झालास तर देणं थांबेल. तेव्हा शिष्य म्हणाला, गुरुदेव स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थ आहे ना, म्हणजे स्वार्थीपणा आहे. तेव्हा गुरु म्हणाले, विहीर रिकामी झाली तर कुणाला पाणी देणार? स्वतःला वेळ देणं म्हणजे विहीर भरून घेणं आहे. ध्यान कर, शांत बस, गुरूंचं स्मरण कर. हा स्वार्थ नाही आहे, हे पुनर्भरण आहे. भरलेल्या विहिरीतून सगळ्यांनाच पाणी मिळतं. शिष्य काही वेळ गप्प बसला. बाहेर वारा होता, ढगात सूर्य लपाछपी खेळत होता. कधी प्रकाश, कधी सावली. त्याला वाटलं आयुष्य असंच आहे, प्रत्येक क्षणी वेगळं असतं. परंतु सूर्य कधी थकत नाही, तो त्याच्या जागीच असतो. गुरु शेवटी म्हणाले की वेळ हे सगळ्यात मोठं दान आहे. पैसा परत मिळतो, वेळ परत मिळत नाही. जेव्हा कुणाला वेळ देतोस तेव्हा त्याला आयुष्यातला एक तुकडा देतोस. तो द्यायचा असतो परंतु पूर्ण मनानं द्यायचा असतो. अर्ध मन देऊन दिलेला वेळ दोघांनाही रिकामाच वाटतो, नाही का? शिष्य उठला. त्याच्या मनात एक स्पष्टता आली होती. आज परंतु तो सगळ्यांना द्यायचा प्रयत्न करत होता परंतु कुणालाच पूर्ण देत नव्हता. आजपासून त्याला एक बदल करायचा होता. जेव्हा जिथं असेल तेव्हा तिथे पूर्णपणे असायचं. दिव्याच्या एका वातीसारखं स्थिर, पूर्ण आणि प्रकाशमान.

सुरवे मंडळी 5:40 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि साखर किंवा मीठ अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातले अत्यावश्यक घटक असं आपण म्हणू शकतो, घटक पदार्थ. आणि त्यांची पारख जर आपल्याला करायची झाली तर त्यांच्या शुभ्र रंगावरनं नाही तर चवीवरनं कळते, बरोबर की नाही? तसंच माणसांची सुद्धा पारख त्यांच्या गोड बोलण्यावरनं नाही तर शुद्ध आचरणातनंच कळते ना. जीवनात तेच नातं सगळ्यात श्रेष्ठ जे तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमचा सन्मान ठेवतं. हातोड्याचा घाव सुसताना दगडाला खंत वाटत नाही हो, कारण काही काळानंतर सगळं जग त्याच्यासमोर नतमस्तक होणार असतं. जिभेनं माफ करायला वेळ लागत नाही, पण मनापासून माफ करायला सगळं आयुष्य जातं, हो की नाही? आता बघा ना, आपण आयुष्यामध्ये अगदी शुल्लक गोष्टी उगीचाच धरण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग ह्या गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी निसटून जातात. त्यामुळे शुल्लक गोष्टी सोडून देणं हितकारच. मला रामरामच केला नाही, मला नमस्कारच केला नाही, मला निमंत्रणच दिलं नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नाहीत, माझा फोनच घेतला नाही, मला हेच केलं नाही, मला मदतच केली नाही, मला तेच केलं नाही, साडीच हलकी दिली, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी, ज्या किरकोळ गोष्टी किरकोळ बाबी आहेत. अहंकार सोडा आणि मग पहा, निसटून चाललेल्या नात्यामध्ये सुद्धा पुन्हा आपलेपणा येईल. अहंकार आपल्याला आपल्या माणसांपासून तोडतो. अहंकार लगेच सोडता येणार नाही, अगदी बरोबर, पण कठीणही नाही का? आजच प्रयत्न सुरू करायला काय हरकत आहे? किरकोळ मतभेद असतील तर ते मिटवायचे आहेत, आनंदी व्हायचे आहेत. मतभेद पराकोटीचे गंभीर स्वरूपाचे असतील तर तो विषय मात्र वेगळेपणाने शांतपणाने मिटवायचा आहे, एकमेकांशी संवाद साधून बोलवायचा आहे. मग प्रत्येक वेळेला मीच सुरुवातीला का, मीच का पुढाकार घेऊ हा प्रश्न येतो. पण ज्याला आनंदी व्हायचं आहे, ज्याला समाधानी व्हायचं आहे, त्यानं पुढाकार घेतलं तर कमीपणाचं कुठे आहे? स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यायचीच आहे आपल्याला, आणि म्हणून त्यासाठी काही गोष्टी सोडायच्या आहेत. सगळ्याच गोष्टी आपल्या नसतात, इतरांना त्यांच्या नशिबानं मिळत असतात. आपण त्या त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या त्या मिळवायचा प्रयत्न नक्की करायचा आहे, आणि नाही मिळालं तर हताश मात्र व्हायचं नाही आहे.

0: 5:56 झालेली आहेत पंडळी आणि वंदन या कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 6 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच 6:05 रेनबो फंडे या कार्यक्रमात. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथेच अनुमती द्या. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.
1: महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर. मंदिर लय साध सुध जस कौलारू घर. घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
1: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
0: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
1: Rainbow Fun Day.
0: नमस्कार श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

श्रोतेहो, यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 85%, तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 85% नोंदवण्यात आलेली आहे. पावसाची नोंद सरासरी 2.4 मिलीमीटर इतकी आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश ढगाळ राहील आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने नोंदवलेली आहे. साधारणपणे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता कर्नाटक, केरळ, गोवा आणि लगतच्या लक्षद्वीप किनारपट्टीवर नोंदवण्यात आलेली आहे. त्यामुळे या काळात मच्छीमार बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावी. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरींची नोंद करण्यात आलेली आहे. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि पाऊस हा शब्द उच्चारला ना की आपल्या मनात कितीतरी चित्र अगदी तरळून जातात. हिरवीगार झाडं, मातीचा सुगंध, खिडकीवर अलगत टपटपणारे थेंब, गरमागरम चहा, भजी आणि नकळत गुणगुणलं जाणारं एखादं पावसाचं गाणं. पण श्रोते हो, पाऊस इतकाच असतो का? नाही, पाऊस हा केवळ निसर्गाचा आविष्कार नाही, तर तो आपल्या मनाचा आरसा आहे. अगदी प्रत्येक थेंबात एक आठवण असते, प्रत्येक सरीत एक कथा असते, आणि प्रत्येक ढगात एखादं न गुणगुणलेलं मन दडलेलं असतं. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत, पाऊस पडतो तेव्हा मन नेमकं काय बोलतो. आपण सगळेजण बरं का आयुष्याच्या धावपळीत इतके गुंतलेलो आहोत की स्वतःशी दोन शब्द बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही. पण पाऊस पडायला लागला ना की मन नकळत शांत होतं, खिडकीपाशी उभं राहतं, सरींकडे पाहत राहतं, आणि मग सुरू होतो मनाचा संवाद. आणि हाच संवाद आज आपण जाणून घेणार आहोत पावसाच्या गाण्यांसह. एक छानसं गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद असाच चालू ठेवूया. रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे आणि पाऊस पडतो तेव्हा आपलं मन नेमकं काय बोलतं याविषयी आपण आज बोलत आहोत. आणि पहिल्या पावसाचा सुगंध आला ना की आठवतं ते बालपण. शाळेत जाताना ओले झालेले बूट, दप्तरात ठेवलेल्या कागदी होड्या, रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यात मारलेल्या उड्या, आईचा राग आणि तिच्याच आजची गरम गरम भजी. तेव्हा पाऊस म्हणजे काय असायचं तर सुट्टी, आनंद आणि बेभान असं हसू. मोठं झाल्यावर तोच पाऊस थोडासा वेगळा वाटू लागतो. आता पाऊस म्हणजे काय तर ट्रॅफिक, छत्री, कामावर पोचण्याची धांदल. पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात आजही तो छोटा मुलगा किंवा ती छोटी मुलगी जिवंत असते आणि म्हणूनच पाऊस आपल्याला पुन्हा एकदा बालपणाकडे घेऊन जातो. आपल्या कवींनी पावसाचं अप्रतिम वर्णन केलेलं आहे. पाऊस मुळातच त्यांच्या लेखणीतला अगदी आवडता विषय राहिलेला आहे, कारण पाऊस हा फक्त निसर्गाचा नाही तर मनाचा सुद्धा ऋतू आहे. चला मग याच वातावरणाला अधिक सुंदर बनवूया एका छानशा पावसाळी गाण्यानं.

हे सुंदर गाणं ऐकलं आणि मनात नक्कीच आठवणींची पानं उलगडली असणार. कधी असा विचार केला का आपण की पाऊस पडतो तेव्हा आपण खिडकीतून बाहेर का पाहत राहतो बरं? कारण बाहेर पडणारा पाऊस आणि आत येणाऱ्या आठवणी यांचं नातं खूप जुनं आहे. एखादी व्यक्ती दूर गेलेली असते, एखादी भेट अपुरी राहिलेली असते, एखादं स्वप्न अजून पूर्ण व्हायचं असतं आणि अशा वेळेला पाऊस शांतपणे येतो, काही बोलत नाही, फक्त सोबत करतो. जीवनात अनेकदा अश्रू लपवावे लागतात पण पावसात डोळे ओले झाले तरी कुणालाच कळत नाही आणि म्हणूनच कदाचित अनेकांना पाऊस आपला जवळचा मित्र वाटतो. मित्रांनो, पाऊस आपल्याला खूप छान संदेश देतो बरं का. म्हणजे बघा ना, झाडाची पानं धुऊन टाकतो, धुळीने माखलेले रस्ते स्वच्छ करतो, कोरड्या जमिनीला नवजीवन देतो. आपणही मनावर साचलेली नाराजी, राग, दुःख, कटुता धुऊन टाकू शकतो का? प्रत्येक पावसाची सर सांगते, जुनं वाहून जाऊ दे, नवीन उमलू दे. पाऊस आणि संगीत यांचं नातंच मुळात अतूट आहे आणि अनेक गाणी पावसामुळे अजरामर झालेली आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, पावसाने आपल्या मनाला शब्द दिलेले आहेत. असंच एक छानसं गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

हा कार्यक्रम सुरू आहे आणि पाऊस पडतो तेव्हा आपलं मन नेमकं काय बोलतं याविषयी आपण बोलत आहोत. आणि आता आपल्याकडे अनेक सुविधा आहेत, म्हणजे बघा ना, मोठी घरं, गाड्या, मोबाईल, इंटरनेट. पण त्या काळचा, म्हणजे पूर्वीच्या काळचा आनंद काही वेगळाच होता. तेव्हा पाऊस म्हणजे मोबाईलवर फोटो काढण्याचा विषय नव्हता बरं का, तर तो मनसोक्त जगण्याचा उत्सव होता. मंडळी, आजची मुलं पावसाचा आनंद घेतातच, पण अनेकदा खिडकीतूनच, कारण पालकांची काळजी, अभ्यासाचं ओझं, स्क्रीनचं आकर्षण यामुळे चिखलात खेळण्याचा आनंद थोडासा कमी झाला आहे. कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या मुलांना पावसापासून वाचवतो आहोत की पावसाचा आनंदच त्यांच्यापासून दूर ठेवतो आहोत. त्यामुळे एक दिवस तरी मुलांसोबत पावसात मस्त भिजलं पाहिजे. कागदाची होडी बनवा, पाण्यात सोडा आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं जे निरागस हसू आहे ना, ते तुमच्या मनातसुद्धा नवा पाऊस पाडेल. कारण पाऊस आपल्याला शिकवतो की आनंदासाठी मोठ्या कारणांची गरज नसते, काही क्षण मनापासून जगले ना की आयुष्य सुंदर होऊन जातं. आता बघा ना, पावसाचं आणि नात्यांचं सुद्धा एक विलक्षण नातं आहेच. नात्यांना खूप मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते, कधी कधी एखादा फोन, एखादी चौकशी, कसा आहेस, कशी आहेस, हा साधा प्रश्न किंवा वेळेवर दिलेली साथ एवढंच पुरेसं असतं. आता बघा ना, पावसात भिजताना आपण छत्री दुसऱ्यांसोबत वाटून घेऊ शकतो. अहो, हीच तर खरी नात्यांची ओळख आहे. स्वतःचा थोडासा आराम बाजूला ठेवून दुसऱ्याला आधार देणं. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा आपण एकाच घरात राहतो पण मनानं दूर जातो. एकत्र जेवायला वेळ नाही, निवांत गप्पा नाहीत आणि मनातलं सांगायला तर अजूनच वेळ नाही. पाऊस मात्र आपल्याला थांबायला शिकवतो. खिडकीत बसून बाहेर पडणाऱ्या सरी पाहताना आपण नकळत आपल्या माणसांची आठवण काढतो. आईचा आवाज, वडिलांचा आदर, भावंडांची मस्ती, मित्रांसोबतचे पावसाळी दिवस, काही आठवणी मनाला हसवतात तर काही डोळ्यांच्या कडा ओलावून जागतात. आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की त्यांची आठवण आली ना की मनात पाऊस पडतो. त्या आज जवळ नसल्या तरी त्यांच्या आठवणींचा सुगंध अगदी पहिल्या पावसाच्या मातीसारखा कायम दरवळत राहतो. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच. हे छानसं गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद साथ चालू ठेवूया. रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

पाऊस पडतो तेव्हा मन नेमकं काय बोलतं याविषयी आपण बोलत आहोत. आणि श्रोतेव, प्रत्येक नात्याला कधी ना कधी गैरसमजांचे ढग येत असतात, पण ढग कायम राहत नाही. ते बरसले की आकाश पुन्हा स्वच्छ होतं. आपणही मनातला राग, अहंकार, अबोला यांना जास्त काळ साठवून ठेवू नये. कधीतरी पहिलं पाऊल टाकावं, एखादा फोन करावा, एखादा संदेश पाठवावा, एखादी छानशी मिठी मारावी, कारण नाती जपण्यासाठी शब्दांपेक्षा मनाचा ओलावा जास्त महत्त्वाचा असतो. असं म्हणतात ना, पाऊस जमिनीला भिजवतं पण प्रेम मनाला भिजवतं. किती सुंदर आहे नाही का? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती असते जिच्यासोबत पावसात चाललेला अगदी छोटासा रस्ता आयुष्यभर लक्षात राहतो. पाऊस या सगळ्या क्षणांना जिवंत करतो. पाऊस सगळ्यांच्याच घरावर सारखाच पडतो, पण प्रत्येक घरात त्याचा अर्थ वेगळा असू शकतो. बघा ना, म्हणजे एखाद्या शेतकऱ्यासाठी तो आनंद असतो, एखाद्या प्रवाशासाठी तो अडचण असतो, एखाद्या कवीसाठी प्रेरणा असतो, एखाद्या एकाकी मनासाठी तो निशब्द सोबती असतो. आणि म्हणूनच पाऊस आपल्याला शिकवतो की प्रत्येक मनाची कहाणी वेगळी आहे, त्यामुळे एकमेकांना समजून घेणं, ऐकून घेणं आणि जपणं हेच तर खरं नातं आहे.

पावसाची ही गाणी ऐकल्यानंतर लक्षात येतं पावसाचा आणि संगीतांचा संबंध सुद्धा खूप अतूट आहे. पावसाची रिमझिम जशी कानांना सुकावते तशीच अशी ही सुरांची बरसात मनाला शांत करते. कारण पाऊस हा मुळात निसर्गाचा कवी आहे. त्याला शब्द नसतात पण त्याचा प्रत्येक थेंब एक कविता लिहित असतो. झाडांच्या पानांवर पडणाऱ्या सरी, कौलारू घरांवर उमटणारा टपटप आवाज, दूरवरून येणारा मेघ गर्जनेचा नाद आणि या सगळ्यातच एक अद्भुत अशी लय दडलेली असते. कदाचित म्हणूनच आपल्या साहित्यविश्वात पावसाला खूप महत्वाचं स्थान मिळालेलं आहे. अनेक कवींनी पावसाकडे फक्त ऋतू म्हणून पाहिलं नाही, त्यांनी त्यात जीवनाचा अर्थ शोधला. कुणी पावसात प्रेम पाहिलं, कुणी विरह पाहिला, कुणी आशा तर कुणी नव्या सुरुवातीचं प्रतीक पाहिलं. पावसाचं सौंदर्य असं आहे की तो प्रत्येकाला वेगळा दिसतो. चित्रकाराला रंग दिसतात, कवीला शब्द सापडतात, संगीतकारांना सूर मिळतात आणि सामान्य माणसाला सुद्धा स्वतःच्या आयुष्याचं एखादं पान पुन्हा वाचावंसं वाटतं. आपण कधी पावसाचा आवाज शांतपणे ऐकलाय का? त्या आवाजात घाई नसते, स्पर्धा नसते, फक्त एक लय असते. आणि ती लय जी आहे ती आपल्याला सांगत असते की जगण्याला सुद्धा एक ताल हवा. आजच्या धकाधकीच्या जीवनात किंवा यांत्रिक जीवनात आपण सतत धावतोय, पण पाऊस पडला की वेळ जणू काही क्षणांसाठी थांबतोय. आपण हातात चहाचा कप घेतो, खिडकी उघडतो आणि मन पुन्हा एकदा निसर्गाशी जोडलं जातं. आता पावसाची गाणी इतकी लोकप्रिय का असतात बरं? कारण ती फक्त पावसाबद्दल नसतात, ती आठवणींबद्दल असतात, ती प्रेमांबद्दल असतात, ती वाट पाहण्याबद्दल असतात, ती जीवनाला पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी असतात. त्यामुळे कधी एखादं जुनं पावसाळी गाणं ऐकलं ना की अनेक वर्षांपूर्वीचा एखादा दिवस डोळ्यांसमोर उभा राहतो, एखादी व्यक्ती आठवते, एखादी जागा आठवते, एखादा क्षण पुन्हा जगल्यासारखा वाटतो. हीच तर संगीताची ताकद आहे, नाही का? गाणं संपतं पण त्याचे सूर मनात बराच वेळ घुमत राहतात, अगदी पावसासारखेच. पाऊस थांबतो पण मातीचा सुगंध बराच वेळ दरवळत असतो, नाही का? माणूस कधी मन मोकळं करतो तेव्हाच तर तो नवीन आशेनं पुढे चालू शकतो. आणि म्हणूनच प्रत्येकानं आपल्याला आयुष्यामध्ये संगीतासाठी, कवितेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं निसर्गासाठी थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे. कारण हे तिन्ही आपल्या मनाला समृद्ध करत असतात.

मित्रांनो, आतापर्यंत आपण पावसाचं भावविश्व, बालपण, नाती, साहित्य, संगीत अनुभवलेलं आहे. पण पावसाचा आणखी एक चेहरा आहे, तो म्हणजे जीवनदायी पाऊस. आपल्यासाठी पाऊस हा आनंदाचा ऋतू असतो, पण शेतकऱ्यांसाठी तो आशेचा श्वास असतो. पहिल्या पावसाची चाहू लागली की गावाकडच्या शेतात एक वेगळंच चैतन्य पसरतं. नांगर तयार होतात, बैलांच्या गळ्यातल्या घंटा वाजू लागतात, बियाणांच्या पिशव्या उघडल्या जातात आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे लागतात. त्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न असतो, यंदा पाऊस साथ देईल ना? आपण शहरात पाऊस आला ना की वाहतूक कोंडी, ओले रस्ते किंवा उशीर होणार आहे याचा विचार करतो. पण त्याच वेळेला कुठेतरी एखादा शेतकरी त्या पावसासाठी देवाचे आभार मानत असतो. अहो, हीच तर पावसाची दुसरी बाजू आहे. पाऊस आपल्याला निसर्गाशी असलेलं आपलं नातंही आठवण करून देत असतो. मुळात काय तर पावसाला अनेक रूपात आपण भेटू शकतो. कधी तो बालपणाच्या आठवणी घेऊन येतो, तर कधी नात्यांचा ओलावा बनून मनाला स्पर्श करून जातो. कधी साहित्य आणि संगीताच्या सुरातून बरसतो, तर कधी शेतकऱ्याच्या आशेचा किरण बनून उभा राहतो. आता एकच प्रश्न उरतो की पाऊस पडतो तेव्हा मन शेवटी काय बोलतं? कदाचित मन म्हणत असेल, थोडंसं थांब, धावपळीच्या आयुष्यातनं काही क्षण स्वतःसाठी राखून ठेव, ज्यांना प्रेम करतोयस त्यांना वेळ दे, जुन्या आठवणींना हसत भेट, आणि जे दुःख मनात साचले ना ते पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ देत. मंडळी, आपण अनेकदा म्हणतो पाऊस आला, पण खरं तर प्रत्येक वेळी पाऊस आपल्याकडे काहीतरी घेऊन येतो. तो मातीला सुगंध देतो, झाडांना हिरवाई देतो, नद्यांना प्रवाह देतो आणि मनाला नवी उमेद देतो. जीवनातही तसंच आहे ना, कधी कधी काळे ढग दाटून येतात, अडचणी येतात, अपयश येतं, पण ढग कायम राहत नाही, ते बरसतात आणि प्रत्येक कठीण प्रसंगानंतर आशा सोडायची नाहीये. बघा ना, प्रत्येक पावसानंतर कुठेतरी इंद्रधनुष्य छानपैकी उमलतच की नाही. मग आज आपण एक गोष्ट नक्की शिकू शकतो की पावसाचा आनंद फक्त खिडकीतून पाहण्यात नाही, तर तो आयुष्याला नव्यानं अनुभवण्यात आहे. कधीतरी पावसात भिजा, कधीतरी गरम चहाचा मस्त आस्वाद घ्या, कधी एखादं पावसाचं गाणं ऐका, कधी एखाद्या जुन्या मित्राला फोन करा, कधी आई वडिलांसोबत निवांत गप्पा मारा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशीही थोडंसं बोला. कारण मनाचं बोलणं ऐकलं ना तर जीवन अधिक सुंदर होतं. पावसाचा प्रत्येक थेंब जपूया, पाण्याचा प्रत्येक स्रोत वाचूया, आणि आपल्या पिढीसाठी आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा हिरवं, समृद्ध, आनंदी जग निर्माण करूया. या ओल्या, प्रसन्न आणि भावस्पर्शी पावसाच्या पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा.

श्रोत्यो, 7 वाजलेले आहेत आणि यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजन. लेखन आणि निवेदन स्वाती बापट. सादर करते गुरुनाथ तेरवणकर. सादर करीत आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम.

कष्ट तुझा देव आहे, श्रम तुझी आराधना, घाम तुझे तीर्थ आहे, झिजणे तुझी साधना, ना मोजी रेघा हातचा, कर्म तुझा हात आहे, कष्टणाऱ्या बांधवांचे गीत हे मी गात आहे. कवी हरीश दांगट यांच्या कष्टाचे गीत या कवितेतील परिश्रमाचं महत्व सांगणाऱ्या या ओळी. यश मिळवण्यासाठी कष्ट करणं हे क्रमप्राप्त आहेच, पण फक्त यश मिळवण्यासाठीच नव्हे तर रोजच्या दैनंदिन आयुष्यातील जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा माणसाला परिश्रम घ्यावेच लागतात. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून आपली शारीरिक आणि बौद्धिक ताकद पणाला लावून एखादी गोष्ट मिळवायची म्हणजे परिश्रम. फक्त स्वप्नांचे आणि कल्पनांचे इमले मनात रचून आपल्याला हवी असलेली गोष्ट साध्य करता येत नाही हे सांगण्यासाठी कोणी एक सुभाषितकार म्हणतो,

कोणत्याही कामाचं यश किंवा त्याची पूर्तता ही कष्टांवर अवलंबून असते. केवळ मनोरथ रचून कल्पना करून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हे पटवून देताना जंगलाचा राजा असलेल्या सिंहाचं उदाहरण कवी देतो. मी जंगलातल्या सर्व पशूंचा राजा आहे असा विचार करून सिंह केवळ आराम करत बसतो का? नाही. कारण आपण स्वतः शिकार न करता कोणीही प्राणी आपणहून भक्ष्य म्हणून येणार नाही हे त्याला ठाऊक असते. आपल्यापैकी अनेकांनी हेही पाहिले असेल की तो अत्यंत ताकदवान असूनही आपल्यापेक्षा कमी शक्ती असणाऱ्या प्राण्याची शिकार करणं हे सिंहासाठी अजिबात सोपं नसतं. कारण त्याच्या तावडीत सापडलेलं भक्ष्य जरी कमी ताकद असलेलं असलं तरी तेही जीवाच्या आकांताने अटीतटीची झुंज देत असतं, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतं. भक्ष्य एका विशिष्ट टप्प्यात येईपर्यंत दबा धरून बसणं, योग्य वेळी योग्य दिशेने हल्ला करणं, ते भक्ष्य गतप्राण होईपर्यंत सर्व ताकदीनिशी त्या भक्ष्याला पकडून ठेवणं यासाठी सिंह आपलं सगळं कौशल्य पणाला लावतो. सिंहासारख्या क्रूर, हिंस्र आणि जंगलावर सत्ता गाजवणाऱ्या प्राण्याला सुद्धा जिथे परिश्रम करणं, शिकार करणं टळत नाही तिथं सामान्य माणसाचं काय हो. त्यामुळे केवळ स्वप्नांचे इमले न बांधता प्रत्यक्ष कृती करावी, कष्ट करावेत असा सल्ला कवी या सुभाषितातून देतो.

श्रोत्या, आत्ता आपण कार्यक्रम ऐकला सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन स्वाती बापट आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर. 7:05 झालेली आहेत मंडळी. हे छानसं गाणं आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता, आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी कालही संसदेत गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंबंधीचं सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्याच्या 33 वरून 37 करण्याची तरतूद यात आहे. न्यायव्यवस्थेतील सुधारणांच्या प्रक्रियेत हे विधेयक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे. विरोधकांची एकीकडे घोषणाबाजी सुरू असतानाच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास

0: दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या क्षेत्रातल्या उद्योजकांची प्रलंबित देयकं वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं या तरतुदींचा त्यामध्ये समावेश आहे. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते काल मुंबईत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचं संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महत्वपूर्ण स्थान राखून आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेनं वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा, तसंच वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे विभागात अवयवदानाबद्दल जनजागृती वाढत आहे. गेल्या 5 वर्षात मृत घोषित करण्यात आलेल्या 400 अवयवदात्यांच्या माध्यमातून 896 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. 2021च्या तुलनेत 2025 अवयवदानाच्या प्रमाणात 80% वाढ झाली असून 2026च्या पहिल्या 7 महिन्यातच 44 दात्यांची नोंद झाल्यानं यंदाही हा आलेख वाढता राहण्याची चिन्ह आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी IMA आज सकाळी 6 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागानं रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून पुणे जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं त्यामध्ये नमूद केलं आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल मुंबईत लोकभवनात त्यांना अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा या निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शालेय विद्यार्थ्यांना शेतीचं महत्व कळावं यासाठी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी आणि त्यांची नाळ शेती आणि शेती संस्कृतीशी घट्ट जोडली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी येथील जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळेने राबविलेला अनोखा उपक्रम जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलं शेतीपासून दूर जात आहेत. अशा स्थितीत मुलांना शेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी यासाठी वावलेवाडी शाळेतील शिक्षक मुलांना घेऊन शेतावर गेले. शिक्षकांनी नांगर हातात धरला आणि मुलांनी भात लावणीचा अनुभव घेतला. प्रथमच शेतात उतरलेल्या मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि पारंपरिक लावणी गीतांच्या तालावर भात लावणीचा आनंद घेतला. स्थानिक शेतकरी तसेच महिला मंडळाच्या महिलांनी मुलांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दिले. आपल्या ताटात येणारा भात किती कष्टातून तयार होतो याची जाणीव देणारा हा उपक्रम पुस्तकी शिक्षणा पलीकडचा जिवंत अनुभव ठरला अशी भावना मुलांनी व्यक्त केली आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
0: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गात

राज्यातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा दुसरा टप्पा तसंच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा इथून काल मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. प्रत्येकानं किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्य शासनानं हरित महाराष्ट्र उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केलं आहे. त्याअंतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं 7.5 महिन्यांनंतर पुन्हा आगमन झालं आहे. 2013 पूर्वी गंगा साधारण 3 वर्षांनी येत असे. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दरवर्षी गंगा अवतीर्ण होत आहे. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होत असतात तसंच दूरदूरचे भाविकही गंगा स्नानाची पर्वणी साधतात. भूगर्भातील विशिष्ट रचना, हालचाली आणि सायफनसारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचं काल अल्पशाह आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. दलित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दलित पॅन्थर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं काल धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सध्या एकंदर 4 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. रायगड जिल्ह्यात खोपोली इथं रविवारी सायंकाळी केपी धबधब्यावरून कोसळून मरण पावलेल्या तरुणाचा मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आला. रील्ससाठी व्हिडिओ करत असताना पाय घसरून दरीत पडल्यानं ठाण्याच्या या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. हवामान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता, आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि वळणार आहोत आता दिनविशेषांकडे. मराठी साहित्यातले अत्यंत लोकप्रिय आणि ललित कला संप्रदायाचे प्रणेते ना सी फडके, अर्थातच नारायण सीताराम फडके यांचा 4 ऑगस्ट हा जन्मदिवस. तंत्रशुद्धता, रेखीव रचना, डौलदार भाषा आणि सगळ्यात महत्त्वाचं कथेमध्ये उत्कंठा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य होती. त्यांच्या लेखन कालावधीला सुरुवात झाली ती म्हणजे केरळ कोकीळ मासिकात 1912 साली त्यांनी मेणाचा ठसा ही पहिली कथा लिहिली होती, आणि मग त्यानंतर त्यांनी 70 हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथासंग्रह, समीक्षात्मक ग्रंथ लिहिले. जादूगार, दौलत, प्रवासी, अल्लाह अकबर, निरंजन ह्या त्यांच्या प्रमुख कादंबऱ्या ज्यांचा उल्लेख करायलाच हवा. मुळात त्यांच्या कथांमध्ये कल्पनाविलास, अतिशय आकर्षक अशी सुरुवात, मध्यंतरी गुंतागुंत आणि नंतर शेवट सुरेख उकल असं ठराविक तंत्र असायचं. आणि त्यांच्या या कलोपासक शैलीमुळेच मराठी साहित्यात एक नवा कालखंड सुरू झाला. अशा या थोर साहित्यिकेला FM रेनबो परिवारातर्फे मानाचा मुजरा.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षानिमित्त आपण सुभाषित गुंजनम हा कार्यक्रमाचे हे कार्यक्रम मालिकेचं आयोजन केलेलं आहे. दररोज 7 वाजता आपण छान छान सुभाषित ऐकतो, आणि ही सुमधुर सुभाषित ऐकून दिवसाची सुरुवात नक्कीच प्रसन्न होत आहे. आणि या निमित्तानं आपले श्रोते माधव वाघ यांनी खूप छान आठवण सांगितलेली आहे की कालच्या या कार्यक्रमातलं जे सुभाषित आहे, पृथ्वीवाम त्रिणी रत्नानी जल अन्नम सुभाषितम मुळेही पाषाणम खंडेशु रत्नम संध्या विधीयते, हे सुभाषित गुंजन मध्ये ऐकलेलं सुभाषित संस्कृत शिकायला जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती तेव्हा प्रथम शिकलेलं हे सुभाषित आहे, आणि पुन्हा एकदा नव्यानं ऐकताना त्यांना खूप आनंद वाटला. याशिवाय अपर्णा पटवर्धन यांनी सांगितलं की सुभाषितांचा हा जो गुंजारव आहे तो अतिशय आवडलेला आहे. आणि श्रोते हो, आपल्यासाठीच खास ही सुभाषितांची मालिका वर्षभर चालणार आहे, आणि 7 वाजता सुमधूर सुभाषित ऐकून आपल्या सगळ्यांच्याच दिवसाची सुरुवात नक्कीच प्रसन्न करण्याचा हा प्रयत्न असणार आहे.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा सहावा भाग.
1: भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या ईस्ट लॉनवरच्या पुतळ्यांमध्ये सर रिचर्ड टेम्पल यांचा पुतळा देखील आहे. रिचर्ड टेम्पल 1877 ते 1880 या दरम्यान मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्यापूर्वी सन 1876

0: 74 मध्ये ते बंगाल प्रांताचे गव्हर्नर असताना तिथे पडलेल्या दुष्काळात त्यांनी ब्रिटिश ब्रह्मदेशातून अर्धा दशलक्ष टन तांदूळ आयात केला होता. अन्नधान्य उपलब्ध करून दिलं होतं आणि उपासमारीमुळे होऊ शकणारे मृत्यू रोखले होते. दुष्काळाच्या दरम्यान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एतद्देशीयांना मदत पुरवल्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना होती. रिचर्ड टेम्पल यांनी ब्रिटिश भारताच्या प्रशासकीय सेवेत बजावलेल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेच्या स्मरणार्थ त्यांचा पुतळा मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
1: सन 1884 साली लंडन इथले शिल्पकार थॉमस ब्रॉक यांनी पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडवलेला टेम्पल यांचा 7 फूट 3 इंच उंचीचा पुतळा बसवण्यात येणार होता तो मुंबईच्या टाउन हॉलमध्ये. पण प्रत्यक्षात उभारण्यात आला तो ओव्हल मैदानाच्या ईशान्य कोपऱ्यावर. नेमकं सांगायचं तर चर्चगेटच्या पारशी बावडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिका बेहराम वेलच्या अगदी समोर हा पुतळा उभा होता. आज ह्या ठिकाणी जमशेडजी जीजी भॉय यांचा पुतळा दिसेल. ह्या पुतळ्यामध्ये टेम्पल मुंबई प्रांताच्या गव्हर्नरसाठी असलेल्या औपचारिक पोशाखात उभे असलेले दाखवलेले आहेत.
0: डॉक्टर थॉमस ब्लॅनी यांचा पुतळा. डॉक्टर थॉमस ब्लॅनी हे राजकारणी किंवा प्रशासक नव्हते. त्या काळातल्या मुंबईकरांची समर्पितपणे सेवा करणारे हे वैद्यकीय डॉक्टर होते. त्यामुळे भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या ईस्ट लॉनवर उभ्या असलेल्या राणी आणि इतर बड्या ब्रिटिश प्रशासकांच्या पुतळ्यांसोबत उभ्या असलेल्या डॉक्टर थॉमस ब्लॅनी यांच्याबद्दल 4 शब्द लिहिणं अगत्याचं आहे.
1: डॉक्टर ब्लॅनी 1826 साली वयाच्या 3ऱ्या वर्षी आयर्लंडहून मुंबईला आले. 1839 ते 1847 अशी 8 वर्ष वगळल्यास आयुष्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांच्या ते सेवेत राहिले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 1836 साली वयाच्या 13व्या वर्षी ते मुंबईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आरोग्य खात्यात सहाय्यक म्हणून नोकरीला लागले. 1839 साली ते इंग्लंडला परत गेले आणि तिथल्या 8 वर्षांच्या वास्तव्यानंतर 1847 साली पुन्हा मुंबईला आले. मुंबईत परतून त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि 1851 साली डॉक्टरकीची पदवी मिळवली. त्यानंतर सन 1860 पर्यंत कंपनी सरकारच्या आरोग्य सेवेत त्यांनी डॉक्टर म्हणून काम केलं आणि पुढे त्यांनी राजीनामा दिला. स्वतःचा खाजगी दवाखाना सुरू करून सर्वसामान्य मुंबईकरांना आरोग्य सेवा द्यायला सुरुवात केली. लवकरच ते लोकांचे डॉक्टर म्हणून लोकप्रिय झाले.
0: डॉक्टर ब्लॅनींचं वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ रोगांवर औषधोपचार करत नसत तर लोकांना होणाऱ्या आजारांची कारणं शोधून त्यावर उपाययोजना व्हावी म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रातून त्या संबंधात लिखाणही करत असत. सरकार दरबारीही त्यांच्या अभ्यासपूर्ण लिखाणाची आवर्जून दखल घेतली जाई. लोकांच्या आरोग्याप्रती असलेली त्यांची तळमळ लक्षात येऊन 1868 साली सरकारने त्यांची JP अर्थात जस्टिस ऑफ पीस या मानद पदावर नेमणूक केली आणि इथून पुढे त्यांचा मुंबई नगरपालिकेत प्रवेश झाला. 1875 मध्ये ते मुंबईचे शेरीफ झाले. 1876 मध्ये त्यांची कॉरोनर म्हणून नेमणूक झाली आणि या पदावर ते पुढची 18 वर्ष राहिले. या काळात मुंबईकर त्यांना ज्युरीवाला डॉक्टर म्हणून ओळखू लागले होते. 1878 दुष्काळात मुंबईत पसरलेल्या पिवळ्या तापाच्या साथीत त्यांनी मुंबईकरांवर उपचार करून अनेकांचे जीव वाचवले होते. त्याबद्दल त्यांना पुन्हा मुंबईच्या शेरीफ पदी बसवण्यात आलं. 2 वेळा शेरीफ पद भूषवण्याचा मान मिळालेली तोवरची ही पहिलीच व्यक्ती.
1: मुंबई नगरपालिकेच्या सेवेत त्यांनी महापालिकेचे सदस्य, अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य अशा विविध पदांवर काम केलं. विशेष म्हणजे या पदांवर असताना ते कोणतंही मानधन घेत नसत. मुंबईसाठी भूमिगत गटार योजना राबवण्यात, तुलसी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. तसंच सदर पुरवठा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्लंडमधील काही खाजगी व्यक्तींचं कारस्थानही त्यांनी हाणून

0: पडलं आणि पाणी पुरवठा नगरपालिकेच्या ताब्यात राखला. मुंबईचा सिंह अशी ओळख असलेले फिरोजशाह मेहता यांचे ते नगरपालिकेतले खंदे पाठीराखे होते. डॉक्टर थॉमस ब्लॅनी यांचा दिनांक 1 एप्रिल 1903 या दिवशी कुलाब्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
1: मुंबई नगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांची सेवा करणाऱ्या डॉक्टर ब्लॅनी यांचा पुतळा मुंबईत असावा यासाठी वर्जीवनदास माधवदास, त्रिभुवनदास माधवदास, सर दिनशा मेहता अशा प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेतला होता. पुतळा घडवणारे इटालियन शिल्पकार G.W. Villa यांना सिटिंग देण्यासाठी डॉक्टर ब्लॅनी यांच्यासोबत सोराबजी वॉर्डन इटलीला गेले होते. व्हीटी स्टेशनच्या म्हणजेच आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर भाटिया बागेत म्हणजे पूर्वीच्या बझार गेट गार्डन्समध्ये दिनांक 4 जून 1894 रोजी त्यावेळचे म्युन्सिपल कमिशनर ॲक्वर्थ यांच्या हस्ते डॉक्टर ब्लॅनी यांच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. लांब कोट परिधान केलेल्या डॉक्टर ब्लॅनी यांच्या पुतळ्याचा एक हात छातीवर होता. हे हृदयापासून या शहराची आणि शहरवासियांची सेवा करण्यास कटिबद्ध होते असं दर्शवणारा हा पुतळा होता.
0: मुंबईत वास्तव्य करणारे आणि आपल्या जिवंतपणीच पुतळा उभारलेला पाहणारे डॉक्टर थॉमस ब्लॅनी हे पहिलेच ब्रिटिश होते.

अज्ञात मुंबई. श्रोतेहो, आताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 6वा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात अज्ञात मुंबई. 7:55 झालेली आहेत आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. यानंतर ठीक 8 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन आरजे अनूप आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला आरजे दीप्ती आणि रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे अंजली आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 ते अगदी आतापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा लवकरच भेटूया नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत जंतर मंतर सह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतरमंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला. दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची विधेयकं काल मंजूर झाली. लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स

डिव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यांनी हे विधेयक मांडलं. देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संसदेत महत्वाच्या विधेयकांवरील चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे. माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले. सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 85व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. संरक्षण खात्याच्या गणवेश धारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्र प्रथम हे सामायिक तत्व आहे. जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीविषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यातील झालेल्या तीन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरजकुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजलपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10-12% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटेशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालय कडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बख्तियार सैदोव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गायीचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, एपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गायीचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील बीडब्ल्यूएफ पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांची कमाई केली आहे. बिरी यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रमोद लिखते हैं कि मृण्मयी जी म्यूजिक कैफे का फाटक खोल दो. बिल्कुल बिल्कुल खोल ही चुके हैं, बातें जारी है, आप सीट तो ले.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. देशातल्या महत्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचं आज कोल्हापूरमध्ये निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांना महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलं. डी वाय पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 आणि 1972 ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 2009 ते 2013 या काळात ते त्रिपुराचे, तर 2013 ते 2014 या कालावधीत ते बिहारचे राज्यपाल होते. तसंच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. डी वाय पाटील यांनी 1983 नवी मुंबईत रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. आज त्यांच्या डी वाय पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये 3+ अभिमत विद्यापीठ, 6 खाजगी विद्यापीठ आणि 180+ जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. शिक्षण आणि समाजसेवेतल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारनं 1999 त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून महाराष्ट्रानं एक द्रष्टा नेता, महान शिक्षण महर्षी आणि मार्गदर्शक गमावला असल्याची भावना व्यक्त केली आहे. नीट प्रकरणी झालेल्या आंदोलनातल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कथित कारवाईच्या मुद्द्यासह अन्य काही मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही होऊ शकलं नाही. लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी केली. या प्रश्नावरून प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज बाधित करू नये अशी विनंती अध्यक्षांनी केली, मात्र त्यांचा गदारोळ न थांबल्यानं सदनाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेचं कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अयोध्या मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर, विरोधी पक्ष या मुद्द्यावर देशाची दिशाभूल करत असून राम मंदिराला विरोध करणारे पक्ष आता याबाबत नकराश्रू ढाळत असल्याची टीका केली. सदनाचं नियमित कामकाज न चालू देता विरोधी पक्षांनी हौद्यापर्यंत जाऊन या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करत गदारोळ केल्यामुळे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय समितीची साप्ताहिक मंगल मिलन बैठक आज संसद भवनात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अन्य नेत्यांनी या बैठकीत भाग घेतला. तृणमूल काँग्रेसमधून वेगळा झालेला नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया हा गटही या बैठकीत सहभागी झाला होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची संपूर्ण एकता प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं या बैठका संसद सत्रादरम्यान दर मंगळवारी आयोजित केल्या जातात. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून दक्षिण कोरियाच्या आसन इथं सुरू होत आहे. महिला एकेरीमध्ये तन्वी शर्मा भारताची सुरुवात करेल. मालविका बनसोड, अनमोल खरब, ईशरानी बरुआ, आकर्षी कश्यप, अश्मिता चालिहा, तान्या हेमंत, मानसी सिंह, रक्षिता रामराज आणि श्रियांशी बलीशेट्टी या खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहेत. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत भारतीय चमूचं नेतृत्व करेल. त्याच्यासोबत किरण जॉर्ज, मिथुन मंजुनाथ, धारुन मन्नेपल्ली, रौनक चौहान आणि सनेथ दयानंद संघात आहेत. महिला, पुरुष आणि मिश्र दुहेरीतही भारतीय जोडा खेळणार आहेत. पुरुष दुहेरीची भारताची अग्रमानांकित जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्पर्धेत खेळणार नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे 28,173 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून

धरणाची पाणी पातळी सुमारे 90% पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1100 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट.

0: नष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2

0: अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अॅटर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही।
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: 107.1 MHz वर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। चला दोस्त हो बोलू काही या आपल्या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे, आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली। शुभ दुपार।

107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो.

लू काही हा कार्यक्रम सुरू आहे आणि आत्ताच आपण कार्यक्रमाची सुरुवात केली अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या आवाजातल्या गाण्यांनी. आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे मराठीतलं अत्यंत अत्यंत अत्यंत असं लोकप्रिय गाणं आणि फार कमी गाणी मराठीमध्ये त्यांनी गायली आहेत आणि त्यापैकी हे गाणं आहे. आणि आज हे गाणं ऐकवण्याचं कारण म्हणजे आज सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि अभिनेता किशोर कुमार यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने हे गाणं आपण ऐकवलेलं आहे. या गाण्यासह आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची सुरुवात तर एकदम बहारदार झालेली आहे आणि यापुढच्या सगळ्या कार्यक्रमांमध्येही अशीच उत्तमोत्तम गाणी आणि त्या जोडीला छान छान गप्पा आपल्याबरोबर असणार आहेत. आजच्या कार्यक्रमांमध्ये काय काय असणार आहे त्याविषयी थोडक्यात सांगते. 4 वाजता आपला जो सांजेच्या पारी हा कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमामध्ये आज आपण घंटा या विषयी बोलणार आहोत. म्हणजे घंटा असं म्हटल्यानंतर, हा शब्द म्हटल्यानंतर काय काय घंटा आपल्या मनात वाजायला लागतात या सगळ्याविषयी त्या कार्यक्रमामध्ये सविस्तर बोलूया. त्याआधी सप्तरंगी साथ हा जो आपला कार्यक्रम असतो 3:10 या कार्यक्रमामध्ये आज आपण गुलाबी ह्या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. नुकताच आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा झाला आत्ताच्या रविवारीच आणि हा सप्ताहसुद्धा आंतरराष्ट्रीय मैत्री सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तर त्यानिमित्ताने गुलाबी या मैत्रीवर आधारित अशा चित्रपटाविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याआधी म्हणजे आत्ता चला दोस्त हो बोलू काहीमध्ये काय असणार आहे तर अर्थातच छान छान गाणी असणारच आहेत आणि त्याच जोडीला गप्पाटप्पासुद्धा असणार आहेत. काही छान गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या सगळ्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

नमस्कार, मी सत्यजित प्रभू. शब्द स्वरांची संगीताची जादू अनुभवण्यासाठी आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा आनंद.

0: नमस्कार, मी आदित्य ओक, सुमधुर गाणी गप्पा मान्यवरांच्या मुलाखती श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी, तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी।
1: चला दोस्तों, हो बोलू काही हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय अंजली बरोबर। आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमात वेगवेगळ्या गोष्टींविषयी तुम्हाला सांगणार आहे, काही दिनविशेषांबद्दल सुद्धा सांगणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी ऐकत असताना अर्थातच जोडीला छान छान गाणी सुद्धा असणार आहेत। आता अगदी छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्यानंतर मी पुन्हा तुमच्या बरोबर असेन आणि पुन्हा आपण छान छान गोष्टींविषयी बोलणारच आहोत। तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो।
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: चला दोस्तों, हो बोलू काहीमध्ये काही दिनविशेषांबद्दल सुद्धा सांगणार आहे असं मी म्हटलं होतं. आणि आज सुप्रसिद्ध साहित्यिक नासी फडके यांचा जन्मदिवस असतो. नासी फडके यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या त्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरल्या. त्यांची लिहिण्याची जी स्टाईल होती किंवा त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये जे विषय मांडले जायचे ते तेव्हाच्या मराठी साहित्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचे होते. आणि विशेषतः तरुण वाचक त्यांच्या कादंबऱ्यांकडे कायमच त्या काळामध्ये आकृष्ट झालेला होता. नासी फडके म्हटल्यानंतर माणूस जगतो कशासाठी ही त्यांची एक कथा आहे, तर त्या कथेचा मला त्या कथेची मला नेहमीच आठवण होते. आणि फार सुंदर पद्धतीने त्यांनी ती कथा लिहिलेली आहे. त्याचा थोडक्यात आशय सांगायचा तर एक माणूस त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या विवंचनांनी त्रस्त होऊन आत्महत्येचा निर्णय घेण्यापर्यंत, एवढा टोकाचा विचार करण्यापर्यंत

पर्यंत येऊन पोहोचलेला असतो आणि आत्महत्या करण्यासाठी म्हणून तो स्टेशनच्या दिशेनेही निघालेला असतो आणि तो रस्त्याने चालत जात असताना वाटेत एका घराच्या माडीवरून त्याला संगीताचे सूर ऐकू येतात आणि ते सूर इतके प्रभावी असतात की त्याची पावलं तिथेच थबकतात आणि मग ते गाणं ते संगीत तो ऐकू लागतो आणि ते संगीत ऐकत असताना त्याचं भान हरपतं. तो संपूर्ण ते गाणं होईपर्यंत तिथेच थांबून रस्त्यात उभा राहूनच त्या गाण्याचा त्या संगीताचा आनंद घेतो आस्वाद घेतो आणि जोपर्यंत ते गाणं सुरू असतं तोपर्यंत त्याच्या मनातल्या सगळ्या ज्या शंका कुशंका भीती किंवा नकारात्मक विचार असतात ते सगळे हळूहळू सेटल डाऊन होतात नाहीसे होतात आणि आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्याला मिळते. त्यामुळे आयुष्यामध्ये कितीही संकटं आली किंवा काही नकोशा गोष्टींचा अनुभवांचा जरी सामना करावा लागला तरीसुद्धा त्यांनी इतकं खचून न जाता किंवा एवढा टोकाचा विचार निर्णय न घेता आपण आयुष्य पुन्हा उमेदीने जगायला पाहिजे असं त्याला वाटतं आणि त्याच्यामध्ये हा जो बदल होतो तो अर्थातच ती जी जादू असते ती संगीताने केलेली असते. आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की संगीत ही कला एवढी श्रेष्ठ आहे की अगदी आपण कंटाळलेले असलो किंवा आपला मूड नसला पण एखादं छानसं गाणं ऐकलं की आपल्याला एकदम ताजतवानं वाटतं फ्रेश वाटतं आणि म्हणूनच अशी उत्तमोत्तम गाणी आपल्याला आपल्या कार्यक्रमातही ऐकायला मिळत असतात.

107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे. आत्ताच जी एन जोशी यांच्या आवाजातली रचना तुम्हाला ऐकवली. या रचनेचे शब्द नासी फडके यांचे होते. आणि आज आपण नासी फडक्यांविषयी थोडंसं बोललो, त्यांच्या एका कथेविषयी मी तुम्हाला सांगितलं. आणि आता कार्यक्रमामध्ये काय सांगणार आहे तर अर्थातच चला दोस्त हो मध्ये बऱ्याचदा मी तुम्हाला एखादा छानसा विचार सांगत असते आणि तो विचार खरोखरच विचार प्रवृत्त करणारा असतो. बऱ्याचदा आपले श्रोतेसुद्धा त्याच्यावर त्यांच्या ज्या काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करत असतात. तर आजच्यासाठीचा विचार जो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे तो असा आहे की एखाद्या माणसामध्ये त्याच्या इच्छेशिवाय बदल घडवता येत नाही, त्यामुळे अशावेळी बदल घडवण्यासाठी किंवा स्वतः बदलण्यासाठी जर एखादा माणूस तयारच नसेल तर त्या माणसाने बदलावं म्हणून आपण धडपड करून आपला वेळ वाया घालवायचा का आपल्या पद्धतीने आपलं आयुष्य घडवायचं हे आपणच ठरवायचं असतं. या विचाराच्या अनुषंगाने आणखीही थोडंसं बोलूया, पण त्याआधी तुम्हाला ऐकवते एक छानसं गाणं. ऐकत रहा एफ एम रेनबो

चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज आपण वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोललो आणि आता मात्र चला दोस्त हो बोलू काहीची सांगता करण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 3:10 आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपली भेट होईलच. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो.

107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. यानंतर ऐकूया प्रादेशिक बातम्या. ऐकत रहा एफ एम रेनबो.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणार

0: रे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर आज राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे, असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. राज्यात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. BHMS डॉक्टर्सना मान्यतेच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या BHMS

डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल असं अॅलोपॅथी वैद्यक शाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे, मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्डनं लावून धरल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं उद्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात सांध्यांच्या आजारासाठी विशेष तपासण्या, निदान आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार MRI, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. नवी मुंबईत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 42 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. हा तरुण रविवारी ऐरोलीमधल्या एका मैदानावर संशयास्पद हालचाली करताना आढळला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करायला मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तिळतेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीत जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंगबाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: 107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही तुम्ही हा कार्यक्रम ऐकता आहात. सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली. शुभ दुपार.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आपण एका चित्रपटाविषयी बोलणार आहोत. या चित्रपटाचं नाव आहे गुलाबी. आणि नुकताच म्हणजेच रविवारी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा झाला आणि ही जी या चित्रपटाची गोष्ट आहे ती तीन मैत्रिणींचीच गोष्ट आहे. भारद्वाज जोशी आणि अभ्यंग कुवळेकर यांनी लिहिलेला हा चित्रपट. दिग्दर्शक आहेत अभ्यंग कुवळेकर. आणि ह्यातल्या कलाकारांविषयी सांगायचं तर खूप मोठे मोठे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, सुहास जोशी, शैलेश दातार, राधिका देशपांडे, प्रदीप वेलणकर, निखिल आर्य, सुबोध भावे, मुग्धा गोडबोले या सगळ्या कलाकारांना आपण ह्या चित्रपटामध्ये पाहू शकतो. आता चित्रपटाची कथा मैत्रिणींविषयी आहे हे तर मी तुम्हाला म्हटलं होतं, पण ह्या तीन मैत्रिणी कोण आहेत आणि काय त्यांची गोष्ट आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याआधी तुम्हाला ऐकवते अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM रेनबो.

107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय सप्तरंगी साथ, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरचा कार्यक्रम. आणि यात कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया, अभिप्राय तुम्ही माझ्यापर्यंत जरूर पोहोचवू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 8022 45 15 41 32 किंवा 02 45 15 41 33. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा असेल तुमचा अभिप्राय किंवा तुमचा मेसेज पाठवायचा असेल माझ्यापर्यंत, तर 8657661071 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही तुमचा मेसेज व्हॉट्सअप करू शकता. आज आपण सप्तरंगी साथमध्ये बोलतो आहोत ते गुलाबी ह्या चित्रपटाविषयी. आणि जसं मी मगाशीच सांगितलं की तीन मैत्रिणींची अशी ही गोष्ट आहे आणि त्यातली एक मैत्रीण म्हणजे त्या तिघींपैकी एक म्हणजे मधुरा ही भूमिका केली आहे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी. ही मधुरा जी आहे चित्रपटातली तर ही प्राध्यापक आहे आणि ती अविवाहित आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे वडिलांचं निधन खूप लवकर झाल्यामुळे फारच लहान वयात मधुरावर सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आलेल्या असतात आणि त्यामुळे ती स्वतः अविवाहित राहून या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करते. धाकट्या बहिणीचं लग्न होऊन तिला दोन मुलं आहेत आता आणि ती मुलंसुद्धा ती जेव्हा ती बहीण ऑफिसला जाते तेव्हा सांभाळायला मधुराच्या घरी आणून ठेवते किंवा त्यांना पाठवते. त्यानंतर मधुराची आई ही भूमिका सुहास जोशी यांनी केलेली आहे. तर मधुराची आई आता वयोमन परत्वे तिला बऱ्याच गोष्टी होत नाहीत किंवा प्रकृतीच्या काही ना काहीतरी तक्रारी सुरू असतात, तिची सारखी चिडचिड होत असते आणि डॉक्टरांकडे जायचं वगैरे म्हटल्यावर सुद्धा त्या खूप अँक्शियस होत असतात. तर अशा सगळ्या गोष्टी सांभाळत असताना मधुरा पण काहीशी चिडचिडी झालेली असते आणि आई आणि बहीण या दोघीही जणी मधुराला तिने लग्न न केल्याबद्दल सतत टोमणे मारत असतात, घालून पाडून बोलत असतात. या सगळ्यांनी मधुरा खरं म्हटलं तर खूप कंटाळलेली त्रासलेली अशी असते. आणखीन पुढे काय होतं दुसऱ्या दोघी जणी त्यांची काय स्टोरी आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याआधी तुम्हाला ऐकवते बेला शेंडे यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM रेनबो.

सप्तरंगी साथमध्ये आज आपण गुलाबी हा चित्रपटाविषयी बोलतोय आणि मगाशी मी मधुराविषयी त्यातल्या एका कॅरेक्टरविषयी व्यक्तिरेखेविषयी सांगितलं आणि आणखीन एक व्यक्तिरेखा आहे त्यात गौरी आपटे, डॉक्टर गौरी आपटे, आणि ही व्यक्तिरेखा साकारली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी. तर गौरी आपटे ही नामांकित डॉक्टर आहे आणि तिचा नवराही नामांकित डॉक्टर आहे, पण त्यांचं वैवाहिक नातं मात्र गढूळ झालेलं आहे. नवऱ्याच्या अफेअर्समुळे आणि त्याचं एका निम्म्या वयाच्या मुलीशी लग्न करायचं असं ठरत असल्याकारणाने या दोघांचं, म्हणजे गौरी आणि तिच्या नवऱ्याचं जे नातं आहे ते अगदी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. गौरी जरी डॉक्टर असली, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असली, तरीही तिचा मूळ स्वभाव हा पारंपरिक स्त्रीचा असतो आणि नवरा, मुलगी, संसार यांनाच सर्वस्व मानणारी, त्याच्या ह्या सगळ्यांवर अतिशय जीव लावणारी, जीवापाड प्रेम

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलेडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.
2: सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज आपण गुलाबी ह्या चित्रपटाविषयी बोलतो आहोत. आणि मगाशी मी 2 मैत्रिणींविषयी सांगितलं, 2 व्यक्तिरेखा या चित्रपटातल्या कोणत्या आहेत त्याबद्दल सांगितलं. आणि तिसरी व्यक्तिरेखा रिया देशमुख, ही व्यक्तिरेखा साकारली आहे श्रुती मराठे यांनी. एकदम तरुण, बिंधास्त, मॉडर्न आणि रिलेशनशिप्सच्या बाबतीमध्ये एकदम ओपन, मोकळी असणारी अशी ही रिया देशमुख ही व्यक्तिरेखा. आणि ती काम काय करते तर ती आहे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये. आणि ही सुद्धा कोणते इव्हेंट्स मॅनेज करते तर विवाह सोहळे ह्यांची मॅनेजमेंट पाहणारी एक जी कंपनी आहे तिथे रिया काम करत असते, इव्हेंट मॅनेजर म्हणून ती काम करत असते. आणि रियाचे 2 सिरियस ब्रेकअप्स झाल्यामुळे लग्नाविषयी किंवा कमिटमेंटविषयी ती कुठल्याच प्रकारे असा सिरियस विचार करत नाही आहे. तिला फ्रेंडशिप हवी आहे किंवा ती एकमेकांना भेटणं, गप्पा मारणं इथपर्यंत ठीक आहे, पण सिरियस कुठलीही कमिटमेंट मानणारी किंवा त्याकडे पाहणारी अशी ही व्यक्तिरेखा नाही आहे. आणि अर्थातच आत्ताच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारी अशी ही व्यक्तिरेखा असल्याकारणाने एकदम बोल्ड आहे. तिचे बरेचसे विचार हे सर्वसामान्यपणे आपण जर विचार करणारे असू तर आपल्याला झेपणार नाहीत अशा पद्धतीचे आहेत, पण आत्ताच्या काळामध्ये अशाही पद्धतीने विचार करणाऱ्या तरुणी आहेत किंवा आपली आत्ताची जनरेशन आहे ती वेगळ्या पद्धतीने विचार करते. नात्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनसुद्धा वेगळा असतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला रिया देशमुखचं जे कॅरेक्टर आहे किंवा जी व्यक्तिरेखा आहे तिच्या माध्यमातून हे विचार आपल्याला निश्चितपणे समजून घेता येतात. आणखीन या तिघींबद्दल तर सांगितलं, पण पुढे काय, या तिघी भेटतात का, कशा भेटतात, काय होतं, याविषयी आपण बोलणार आहोत. त्याआधी तुम्हाला ऐकवते प्रभंजन मराठे ह्यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM रेनबो.

107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे. आत्ता कार्यक्रमात आपण बोलतोय गुलाबी ह्या चित्रपटाविषयी आणि या चित्रपटातल्या तीन ज्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत मधुरा, गौरी आणि रिया ह्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. तर मधुरा, गौरी आणि रिया या आपापल्या वैयक्तिक कारणांमुळे राजस्थान ट्रिपला एकेकट्या जात असतात आणि त्या तिकडे जात असताना एअरपोर्टवरच त्यांची ओळख होते आणि योगायोगाने त्या एकाच हॉटेलमध्ये सुद्धा राहणार असतात आणि मग तिथे राहत असताना किंवा जयपूरमध्ये फिरत असताना त्यांची एकमेकींशी अगदी चांगली ओळख आणि घट्ट मैत्रीसुद्धा होते. मनातल्या गोष्टी मोकळेपणानं शेअर करण्यासाठी हक्काचा असं माणूस या तिघींनाही एकमेकींच्या रूपाने मिळतं आणि कदाचित अशी व्यक्ती, अशी मैत्री पहिल्यांदाच त्या अनुभवत असल्याकारणाने त्या सगळ्या अनुभवावर त्या खूप खुशही असतात आणि अगदी खूप आधीपासून, पहिल्यापासूनच जणू काही त्या मैत्रिणी असतील इतकं छान बॉन्डिंग, छान नातं त्यांच्यामध्ये निर्माण होतं.

सप्तरंगी साधमध्ये आज आपण बोलतो आहोत गुलाबी ह्या चित्रपटाविषयी. आणि राजस्थान ट्रिपला ह्या तिघी जणी गेलेल्या असतात तेव्हा त्यांची खूप मैत्री होते आणि ट्रिपहून परतल्यानंतर पुण्यातही एकमेकींना भेटत राहायचं त्या तिघी जणी ठरवतात. या ट्रिपमुळे आणि मैत्रीमुळे प्रत्येकीच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक असे बदल होतात. चित्रपटाचा विषय ती त्या विषयाची किंवा चित्रपटाची एकंदरीत कल्पना खूप छान आहे पण हा चित्रपट पाहताना कुठेतरी आपल्याला थोडंसं विस्कळीतपणा जाणवतो, एकसंधपणा नाही आहे असं जाणवतं आणि दिग्दर्शनातला नवखेपणासुद्धा जाणवतो. काही काही गोष्टी तर अगदीच अतर्क्या वाटतात पण तरीही वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्स आणि वेगवेगळे वयोगट असणाऱ्या तीन मैत्रिणी अचानकपणे त्यांची ओळख होते, तीन व्यक्ती त्यांची अचानकपणे ओळख होते, मैत्री होते, त्यांचं नातं फुलतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते त्यांचं नातं

कॉन्ट्रीब्युट करतं. हा विषय किंवा ही संकल्पना वेगळी असल्याकारणाने हा चित्रपट एक आपल्याला वेगळा चित्रपट पाहायला मिळतो. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळी कथा पडद्यावर पाहता येते आपल्याला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजस्थानचं, जयपूरचं अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला वेगवेगळे दिसतात. त्यामुळे हे सुंदर दर्शन जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी म्हणून सुद्धा हा चित्रपट आपण निश्चितपणे पाहू शकतो. अर्थातच सगळे नामवंत कलाकार ह्यात आहेत, त्यांचे अप्रतिम अभिनय आपल्याला पाहायला मिळतात. काही गाणी आहेत चित्रपटात तीही खूप सुंदर आहेत, श्रवणीय आहेत. त्यामुळे एकंदरीत एक छान अनुभव देणारा असा हा चित्रपट आपल्याला वाटतो.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आपण गुलाबी ह्या चित्रपटाविषयी जाणून घेतलं. तीन मैत्रिणींची गोष्ट सांगणारा असा हा वेगळ्या पद्धतीचा चित्रपट आहे, त्याविषयी सप्तरंगी साथमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता यानंतर मात्र सप्तरंगी साथच्या सांगतेकडे आपण जातोय. मुंबई पुणे मुंबई ह्या चित्रपटातली एक रचना तुम्हाला ऐकवते आणि त्यासह आपल्या सप्तरंगी साथची सांगता होईल. यानंतर ठीक 3:58 आपण ऐकू शकणार आहोत ठळक बातम्या आणि त्यानंतर 4 सांजेच्या पारी ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपली भेट होईलच. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

नमस्कार, ऐकूया ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक तर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक मंजूर झालं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली असून भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. या योजनेतून अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. माजी काँग्रेस नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि इतर मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होतील. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 210 अंकांची घसरण झाली आणि तो 78,429 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची घसरण नोंदवत 24,615 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी ह्या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली.

107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या भारी हा कार्यक्रम सुरू आहे. आज मंगळवार असल्यामुळे भावगीत आणि चित्रपट गीत विशेष असा सांजेच्या पारी आहे आणि देवता चित्रपटातल्या या गीतांनी आपण कार्यक्रमाची सुरुवात केली. तर या गाण्याच्या सुरुवातीला आणि मध्ये शेवटीसुद्धा आपल्याला घंटांचा आवाज ऐकू येतो. या गाण्याचं पिक्चरायझेशन आपण बघितलं तर घंटांचा क्लोज शॉटसुद्धा आपल्याला दिसतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे घंटा आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण या गीतांनी केली. आणि घंटा म्हटल्यानंतर अर्थातच आपल्याला देवळाची आठवण होते. पुलं एके ठिकाणी म्हणतात की पूर्वी घरोघरी डोअरबेल्स नसत, त्या काळामध्ये लोक घंटा वाजवून आपण आल्याची वर्दी फक्त देवळातल्या देवालाच द्यायचे. देवळामध्ये घंटा तर बांधलेल्या असतातच, पण आणखीन एक म्हणजे आपण गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी घंटा वाजवतो आणि देवाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो, नमस्कार करतो देवाला. आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं तर ठाण्याला एका देवीचं मंदिर आहे आणि ह्या देवीचंच नाव घंटाळी देवी आहे. अशी आख्यायिका एक सांगितली जाते की भाविक पूर्वीच्या काळी तिथे आपली प्रार्थना करायचे आणि ते पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून या देवळामध्ये घंटा अर्पण करायचे आणि म्हणून या देवीचं नाव घंटाळी देवी असं प्रसिद्ध झालं, अशी एक आख्यायिका आहे. घंटा म्हटल्यानंतर देऊळ जसं आठवतं तसं आणखीनही काही गोष्टी आपल्याला आठवतात. या सगळ्याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. ऐकत रहा FM रेनबो.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: सांजेच्या पारीमध्ये आज आपण घंटा या विषयावर बोलतो आहोत आणि देऊळ आणि घंटा यांचं एक अतूट असं नातं असतं। घंटा म्हटल्यानंतर मला आत्ता आठवण होती आहे ती नारोशंकराच्या मंदिराची किंवा नारोशंकराच्या मंदिरातल्या घंटेची। नाशिकला असलेलं हे मंदिर आहे, तिथे प्रचंड मोठी घंटा आहे। 1721 ही घंटा तयार केली गेली आणि 6 फूट परिघ आहे या घंटेचा, 20 मण वजन आहे आणि त्या घंटेचा नुसता लोलकच 10 किलोचा आहे। 1738 चिमाजी आप्पांनी वसईच्या लढाईत विजयी झाल्यानंतर विजयाचं प्रतीक म्हणून ही घंटा आणली। पोर्तुगीजांविरुद्धच्या लढाईतल्या विजयाचं प्रतीक म्हणून ही घंटा आणली आणि ही घंटा त्यांनी सरदार नारोशंकर राजेबहादर यांना दिली। त्यांनी त्या काळी 18 लाख रुपये खर्चून बांधलेल्या मंदिरात ही घंटा बांधली आणि नाशिककरांच्या गंगेला म्हणजेच गोदावरी नदीला पूर आला की पाण्याने विशिष्ट पातळी गाठल्यावर ते पाणी घंटेच्या लोलकाला लागून घंटा वाजत असे पूर्वी, आणि त्यामुळे पावसाचं पाणी नदीच्या पात्रामध्ये किती भरलं आहे याचा अंदाज नाशिककरांना या घंटेच्या आवाजामुळे मिळत असे। ही घंटा एवढी प्रसिद्ध आहे की नाशिक महापालिकेचं जे बोधचिन्ह आहे तर त्या बोधचिन्हावर सुद्धा या घंटेचं चित्र आपल्याला दिसतं। आणखीनही आपण बोलणार आहोत घंटेविषयी, ऐकत रहा एफ एम रेनबो।

घंटा रव म्हणजेच घंटेचा आवाज हा इतका मधुर असतो की देवळातली घंटा असो किंवा इतरत्र कुठेही आपल्याला त्या घंटेची किणकिण किंवा तिचा आवाज ऐकू आला की खूप छान वाटतं, मंजूळ मधुर असा तो आवाज आपल्याला वाटतो. प्राण्यांच्या गळ्यात सुद्धा घंटा बांधल्या जातात आणि आपल्या आवडते काही प्राणी असतील आणि विशेषतः गावाकडे जिथे बैल गाई मोठ्या प्रमाणावर पाळले जातात तर तिथे त्यांच्या गळ्यामध्ये छानशी घंटा बांधायची आणि मग जेव्हा संध्याकाळच्या वेळेला चरून गुरं परत येतात त्यावेळेला त्यांच्या आवाजातल्या त्यांच्या गळ्यातल्या त्या घंटा वाजायला लागतात आणि तो जो लयीत येणारा आवाज असतो तो फार सुखावह असतो. प्राण्यांच्या गळ्यातली घंटा म्हटल्यानंतर मला डी डी एल जे अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ह्या चित्रपटाची सुद्धा आठवण होती आहे. त्यात स्वित्झर्लंडहून आणलेली ती जी विशिष्ट प्रकारची घंटा असते तर ती पंजाबच्या सरसोंच्या शेतामध्ये त्या गाईच्या गळ्यामध्ये बांधलेली आपल्याला दिसते आणि त्या घंटेचा आवाज ऐकून ती घंटा पाहून सिमरनला राज आल्याचं कळतं. तर अशी ही घंटा वेगवेगळ्या चित्रपटांमधून सुद्धा लोकप्रिय झालेली आहे. सांज ये गोकुळी हेच गाणं आहे तर या गाण्यातही पहिलं घंटा घुमे राऊळी असा घंटेचा उल्लेख आहे.

107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात आपण घंटा याविषयी बोलतो आहोत आणि घंटा म्हटल्यानंतर जशी देवळातली घंटा आपल्याला आठवते तशीच आणखीन एक घंटा असते जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेली असते आणि ती ऐकण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगी आपले कान अगदी आतूर झालेले असतात आणि ती घंटा म्हणजे आपल्या शाळेची घंटा. शाळा भरताना, मधली सुट्टी होताना, त्यानंतर शाळा सुटताना घंटा वाजवली जाते आणि या प्रत्येक घंटेचं वेगळं महत्त्व असतं. शाळा भरल्याची प्रार्थनेची बेल जेव्हा होते तेव्हा जर आपल्याला उशीर झालेला असेल तर कान अगदी आपले त्या घंटेकडे असतात आणि पळत पळत अगदी प्रार्थनेची घंटा व्हायच्या तरी आधी शाळेत पोहोचूया असं आपण म्हणत असतो. त्यानंतर शाळेचे पहिले काही तास होत असतात तोपर्यंत भूक लागते, आईने डब्यात काय दिलं हे साधारण माहीत असतं, त्यामुळे ते खाण्याची उत्सुकता असते आणि म्हणून मधल्या सुट्टीची घंटा कधी एकदा होते ह्याची आपण वाट पाहत असतो. शाळा सुटल्याची घंटा ह्याची तर अनेक जण वाट पाहत असतात. कधी एकदा शाळा सुटते आहे, ती घंटा वाजते आहे आणि आरडाओरडा करत आपण शाळेचे जिने दडादडा उतरून खाली जातो आहे असं सगळ्यांना झालेलं असतं. हीच शाळेची नेहमीची जी घंटा असते ती एरवी अशी आपल्याला छान मोहवत वगैरे असते पण जेव्हा परीक्षा असते तेव्हा मात्र हीच घंटा आपल्याला वेगळ्या पद्धतीने भासते, म्हणजेच खूपच धीरगंभीर वगैरे आपल्याला ती वाटत असते. परीक्षेया म्हणजे पेपर सुरू होतानाची जी बेल असते ती वाजल्यानंतर एक काहीसं दडपण, काहीसं भीतीचं वातावरण मनात निर्माण होतं आणि त्यानंतर जेव्हा वॉर्निंग बेल होते तेव्हा तर वॉर्निंग बेल आणि फायनल बेल यांच्यातला वेळ फारच पटकन जातो असं वाटतं. शाळेचा विषय निघालाच आहे तर मला वक्तृत्व स्पर्धेची सुद्धा आठवण होती आहे, कारण वक्तृत्व स्पर्धेत जे ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत भाग घेतला असेल त्यांना तर ही गोष्ट नक्कीच माहिती असेल की नियोजित आणि उत्स्फूर्त अशा दोन प्रकारची स्पर्धा असते. नियोजित स्पर्धेमध्ये विषय आधी दिलेले असतात आणि उत्स्फूर्तमध्ये आयत्या वेळेला विषय दिलेले असतात, त्यामुळे साधारणतः नियोजितसाठी 8+2 मिनिटांचा वेळ असतो आणि उत्स्फूर्तसाठी 2+1 असं 3 मिनिटांचा वेळ असतो. तर 8+2 असा 10 मिनिटांचा जो वेळ असतो त्यात आपलं भाषण 8 मिनिटांपेक्षा जास्त व्हायला हवं पण 10 मिनिटांच्या आधी संपायला हवं, म्हणून या दोन्ही घंटांकडे अगदी कान लागलेले असतात. आणि उत्स्फूर्तचा विषय हा आयत्या वेळी मिळत असल्यामुळे आयत्या वेळी मिळालेल्या विषयावर तेवढ्याच वेळेमध्ये विचार करून 2 मिनिटं तरी आपल्याला बोलता आलं पाहिजे ह्याचं एक काहीसं दडपण असतं, त्यामुळे ती 2 मिनिटांची जेव्हा बेल होते तेव्हा अगदी हुश्य असं वाटतं आणि फायनली 3 मिनिटांची म्हणजेच आणखीन 1 मिनिट संपल्याची बेल व्हायच्या आधी वेळेत आपलं भाषण संपलं की अर्धे पॉईंट्स आपल्याला मिळाले याची खात्री पटते.

107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमात तुमच्याबरोबर आहे मी अंजली आणि आज आपण बोलतोय घंटा या विषयावर. घंटा म्हटल्यानंतर आत्ताच मी म्हटलं होतं त्याप्रमाणे शाळेची घंटा तर आपल्याला आठवतेच, पण आणखीन एक घंटा सगळ्या नाट्यरसिकांच्या मनामध्ये असते ती म्हणजे नाटकाला आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे होणारी तिसरी घंटा. जेव्हा नाटक सुरू होणार असतं तर त्यावेळेला तीन घंटा वाजवल्या जातात, तीन वेळा वेगवेगळ्या अंतरांनी घंटा वाजवल्या जातात. आणि हे नाटक आता सुरू होणार आहे रंगमंचावर. रंगमंचाचं रंगदेवतेचं पूजन होतं आहे, तयारी सुरू आहे, सेट लावला जातोय. या सगळ्या गोष्टी ह्या घंटेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात. तिसरी घंटा जेव्हा होते त्यावेळेला प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकता असते की पडदा उघडल्यानंतर रंगमंचावर आपल्याला काय बघायला मिळणार आहे त्याची, आणि कलाकारांच्या मनामध्ये किंचितशी धाकधूक असते की आता आपलं नाटक सुरू होणार आहे, आपल्याला एंट्री घ्यायची आहे, संपूर्ण नाटक व्यवस्थितपणे सादर करायचं आहे याची. त्यामुळे कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक या सगळ्यांच्या मनामध्ये त्या तिसऱ्या घंटेचं महत्त्व हे वेगळंच असतं.

सांजेच्या पारीमध्ये आज आपण घंटेविषयी बोलतोय आणि पूर्वी बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये केबिनच्या बाहेर बसलेल्या मदतनीसांना बोलवायला एक घंटा टेबलावर ठेवलेली असायची आणि हाताच्या पंजाने अगदी ठण ठण ठण अशी जोरात ती घंटा वाजवायला लागायची. त्यानंतर पूर्वी रेल्वे स्टेशनवर सुद्धा आल्या गेल्या गाड्यांची वर्दी द्यायला घंटा असे. मोटरमन जे लोकल ट्रेनचे मोटरमन असतात तर त्यांनी गाडी सुरू होताना हॉर्न वाजवण्याआधीसुद्धा ते एक अशी टिंग टिंग अशी बारीक मंजूळ आवाजाची घंटा वाजवतात आणि त्या आवाजानंतर जोरदार हॉर्न वाजतो, गाडी सुरू होते आणि त्या आवाजामुळे आपल्याला आता ही गाडी सुरू होणार आहे ह्याचा एक संकेत मिळतो.

झुकझुक गाडीची आठवण काढल्यानंतर अर्थातच आपल्याला बसची सुद्धा आठवण होते, कारण आपल्याला आपण जेव्हा बसने प्रवास करत असतो तर त्यावेळेला बस सुटायच्या वेळेला घंटी वाजवून कंडक्टर काका जे असतात ते आपल्या ड्रायव्हर काकांना एक सूचना देत असतात आणि एक बेल वाजवल्यानंतर थांबायचं, दोन बेल वाजवल्यानंतर बस सुरू करायची, किंवा एखादा स्टॉप घ्यायचा नसेल तो ड्रॉप करायचा असेल तर त्याची सूचना मिळते. एस टीनी जर आपण प्रवास करत असू तर 10 मिनिटं एखाद्या स्टँडवर बस थांबणार असेल तर प्रवाशांना परत येण्याची सूचना देण्यासाठी सतत ती घंटा टिंग टिंग टिंग टिंग टिंग असं वाजवली जाते. पूर्वीच्या काळी जेव्हा ट्राम्स असायच्या तर त्यावेळेला ट्रामची सुद्धा एक विशिष्ट प्रकारची घंटा असायची. मुंबईमध्ये वडाळा आणि आगार इथे BESTचं एक म्युझियम आहे आणि तिथे पूर्वीची खूप मोठी घंटा ठेवलेली आहे आणि ती घंटा आपल्याला तिची दोरी ओढून आपण ती घंटा वाजवूसुद्धा शकतो, त्या घंटेला हात लावून आपण पाहू शकतो. तर अशा या आपल्या बसच्यासुद्धा घंटेचं वेगळंच वैशिष्ट्य आहे. मुंबई

कोट चिल्ला कापा ताजा मैदान असला कमी तिचा बंगला देतो भीती तरशी ताजमहल पॅलेस हॉटेल तिथं तुला भेटेल तात इच्छा भोजन मेजवानी माझी दारशी टेकडे करी हॉल तुला काळा घोडा पाहाल तुला त्याच्या

परळापासून करळ रस्ता भायखळ्याच्या पुलावरचा चित्रकुडी खालता लागेल उभा पारशी जमतेजी बाकीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बिलवारशी बटाट्याची चाळ तुला कायमच भायची तर

सांजेच्या पारीमध्ये आज आपण घंटेविषयी बोलतो आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण घंटा कुठे पाहतो किंवा ऐकतो त्याविषयी या कार्यक्रमामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित अशा लॉर्ड स्टेडियमवरची घंटा देखील सुप्रसिद्ध आहे. कोणतीही इंटरनॅशनल मॅच सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटं ही घंटा वाजवली जाते आणि वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींना हा मान दिला जातो. 2007 वेस्ट इंडिज संघ मॅचसाठी लॉर्ड्सवर आला असता तर आला होता आणि तेव्हापासून म्हणजे 2007 खरं म्हणजे ही घंटा सामन्याआधी वाजवण्याची पद्धत सुरू झाली. तेव्हा प्रसिद्ध फलंदाज सर विवियन रिचर्ड्स आणि BBCच्या टेस्ट मॅच स्पेशलचे माजी निर्माता पीटर बॅक्स्टर आणि

तर गारफिल्ड सोबर्स यांनी ही घंटा वाजवली होती. त्यानंतरच्या उन्हाळ्यात भारतीय संघ लॉर्ड्सवर मॅच खेळणार होता तेव्हा नवाब पतौडी, सुनील गावस्कर यांनी ती घंटा वाजवली होती. आणि 2007 पासून ते आत्तापर्यंत अनेक मोठे खेळाडू आणि क्रिकेट विश्वाशी संबंधित अशा अनेक जणांनी ही लॉर्ड्सवरची जी बेल आहे, घंटा आहे, ती वाजवलेली आहे. सुप्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांनासुद्धा हा मान मिळाला होता. आणि क्रिकेट विश्वासाठी ही घंटा, त्याचं 5 मिनिटं सलग ती घंटा वाजवून मग तो सामना सुरू करणं आणि ती घंटा वाजवण्याचा सन्मान प्राप्त होणं, या सगळ्याच गोष्टी खूप मानाच्या समजल्या जातात.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

0: आता घंटेविषयीचा कार्यक्रम सादर करत करत आपण इंग्लंडला पोहोचलोच आहोत, तर ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनबद्दलसुद्धा आपण बोलूया. चर्चमधली घंटा तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या दरम्यान जी ग्रीटिंग कार्ड्स असतात किंवा गिफ्ट्स असतात, तर त्याच्यावरही एक घंटेचं छानसं चित्र असतं. रिबन असते, मेपलची पानं असतात, लाल सुटूक चेरीज असतात आणि ती घंटासुद्धा असते. काही काही वेळेला आपण काही फूड आउटलेट्समध्ये जातो तर तिथेसुद्धा जर तुम्हाला तिथलं खाणं आवडलं असेल तर दाराजवळ एक छोटीशी घंटा टांगलेली असते आणि ती घंटा वाजवून आपण आपला आनंद व्यक्त करायचा असतो किंवा आपल्याला ते खाणं आवडलंय हे आपण सांगू शकतो. आणखीन एक घंटा आठवती आहे, ती म्हणजे बर्फाचा गोळा किंवा आईस कँडी विकायला येणारे जे लोक असतात, पूर्वी असायचे असे विक्रेते जास्त करून. सुट्ट्यांमध्ये जेव्हा गावाला वगैरे आपण गेलेलो असतो शाळेच्या सुट्ट्यांमध्ये, तर त्यावेळेला लांबून कुठून तरी त्या आईस्क्रीमच्या गाडीची किंवा आईस फ्रूट विकणाऱ्या त्या गाडीची घंटा टिंग टिंग टिंग टिंग ऐकू यायची आणि मग सगळी बालगोपाळ मंडळी धावत पळत त्या काकांपाशी जायची आणि मग जे काही पैसे असतील ते देऊन ती आईस कँडी आईस फ्रूट घ्यायचं. हा एक त्या काळातला वेगळाच आनंद होता.
1: आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: काय? ती इंग्लंडची राणी होती.
1: नाही नाही, त्याचा अर्थ काय?
0: टिकाऊ.
1: टिकाऊ?
0: ती राणी खूप वर्ष टिकली ना.
1: ही पण टिकेल.
2: माऊली बांगडे घ्या, बांगडे बांगडे घ्या, बांगडे.
3: आजच्या कार्यक्रमामध्ये आपण घंटेविषयी बरंच काही बोललो आणि धोक्याची घंटा हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. आगीचा बंब जेव्हा एखाद्या ठिकाणची आग विझवायला जातो तेव्हा घंटा वाजवत जातो आणि तेव्हा नागरिकांनासुद्धा अलर्ट राहण्याची सूचना मिळते, तर म्हणून धोक्याची घंटा असंही आपण म्हणू शकतो. आणखीन एक घंटा असते, ती म्हणजे नकार घंटा. काही माणसं अशी असतात की जी कोणत्याही गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीनेच पाहतात आणि सतत काय नकार घंटा लावली आहे असं आपण त्यांना पाहून म्हणत असतो, तर ही नकार घंटा सुद्धा आहे. आणखीन एका घंटेविषयी सांगायचं तर घंटा गाडी हा शब्द आपल्याला गेल्या काही वर्षांपासून अगदी परिचित झालेला आहे. परिसरातला सगळा जो ओला सुका कचरा असतो तो गोळा करण्यासाठी जी गाडी येते ती पण घंटा वाजवत येते आणि घंटा गाडी त्या अनुषंगाने काही चांगले उपक्रमसुद्धा राबवले जातात. तर मगाशी ज्या नकार घंटेचा मी उल्लेख केला त्याच्याशी संबंधित असं गाणंसुद्धा तुम्हाला ऐकवणार आहे. पण आता मात्र आपल्या आजच्या तिन्ही कार्यक्रमांमधून अंजली तुमचा इथेच निरोप घेते. आजच्या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून खूप श्रोत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि असेच आमचे कार्यक्रम नेहमी ऐकत रहा, त्या कार्यक्रमांचा गाण्यांचा खूप आनंद घेत जा आणि तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अभिप्राय मोठ्या संख्येने आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. याच नोटवर आता सांजेच्या पारी या कार्यक्रमातून मी अंजली तुमचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट होईलच, तोपर्यंत मस्त मजेत रहा. यानंतर ठीक 5 वाजता तुम्ही ऐकणार ठळक बातम्या आणि त्यानंतर लव्ह यू जिंदगी हा हिंदी कार्यक्रम तुमच्यासाठी असेल. तेव्हा अंजलीला आता इथेच निरोप द्या. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक तर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक मंजूर झालं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली असून भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. या योजनेतून अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 90च्या दशकात खोटे उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. माजी काँग्रेस नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि इतर मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार होतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 210 अंकांची घसरण झाली आणि तो 78,429 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159 अंकांची घसरण नोंदवत 24,615 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ. जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 राज्यसभेत संमत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये विलंब झाल्यास अधिक कठोर पडताळणीची तरतूद करणाऱ्या जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 नुसार 2 वर्षांपर्यंतच्या विलंबित नोंदणीसाठी जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्याची मंजुरी आवश्यक राहणार आहे. मात्र 2 वर्षांहून अधिक विलंब झालेल्या नोंदणीसाठी आता प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकाऱ्याचा आदेश बंधनकारक असेल. या दुरुस्तीमुळे बनावट किंवा फसव्या नोंदींना आळा बसून जन्म मृत्यू नोंदणी व्यवस्थेची विश्वासार्हता अधिक बळकट होईल असा सरकारचा दावा आहे. दरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंब आधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री SJयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही बैठकीत सहभागी झाले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ देण्यास तसंच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी ही योजना कुटुंबातील 2 सदस्यांना लागू होती. मात्र आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 7 सदस्यांना लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पावलेल्या किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपिलांचा जलद निपटारा करण्यासाठी बृहन्मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठामध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3 अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्याला देखील आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार प्रत्येक खंडपीठासाठी 1 उपसचिव आणि 1 कक्ष अधिकारी अशी प्रतिनियुक्तीवरील पदं निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.

0: यांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही न्यायालयानं कायम ठेवली आहे. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध गायीचं तूप खाद्यतेल आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाजमाध्यमावर म्हटलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील वरठी इथं अमराठी भाषिक रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे मोफत मराठी संवाद प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे धडे देण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथल्या व्यापाऱ्याची सुमारे 1,74,00,000 रुपयांची हळद घेऊन पैसे न देता फरार झालेल्या आरोपीला वाशिम पोलिसांनी मध्य प्रदेशातील बुरहानपूर इथून अटक केली. जुलै 2024 मध्ये आरोपी शिवराज आकमार आणि त्याच्या भावानं हळद खरेदी करून खोटी इसार चिठ्ठी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाअंतर्गत वर्ष 2026-27 साठी राज्यातील शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्याचं आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी या परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे असं आवाहन करण्यात आलंय. या योजनेअंतर्गत प्रगतीशील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशातील शेतीविषयक प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथल्या नांगरा विरासत संग्रहालयाचं प्रवेश तिकीट 100 रुपये करण्यात यावं या मागणीसाठी आज संग्रहालयासमोर ताला ठोको आंदोलन करण्यात आलं. गरीब शेतमजुरांना 200 रुपयांचं तिकीट परवडत नसल्यानं कायमस्वरूपी 100 रुपयांचा दर लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली. धर्मगुरू जितेंद्र महाराज आणि कबीरदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविकांनी सुमारे 1.5 तास आंदोलन करत तिकीट घराला कुलूप ठोकलं. देशातल्या महत्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचं आज कोल्हापूरमध्ये निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांना महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून ओळखलं जातं. डी वाय पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 ते 1972 ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 2009 ते 2013 या काळात ते त्रिपुराचे तर 2013 ते 2014 या कालावधीत ते बिहारचे राज्यपाल होते. तसंच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. डी वाय पाटील यांनी 1983 नवी मुंबईत रामराव वादिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. आज त्यांच्या डी वाय पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर मुंबई पुणे यासारख्या शहरांमध्ये 3 हून अधिक अभिमत विद्यापीठं 6 खासगी विद्यापीठं आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल जिष्णू देववर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार मंत्री प्रताप सरनाईक ज्येष्ठ नेते शरद पवार या सर्वांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून दक्षिण कोरियाच्या आसन इथं सुरू झाली. महिला एकेरीमध्ये तन्वी शर्मा भारताची सुरुवात करेल. नागपूरची मालविका बनसोड देखील या स्पर्धेत खेळणार आहे. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत भारतीय चमूचं नेतृत्व करत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ. जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 राज्यसभेत संमत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदत. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. व्यसनमुक्ती

विषयाचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले.

आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादादाखल राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुंबई नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील, यामुळे आयोगातली प्रलंबित पदं लवकर निकाली निघतील. राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या 62 विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. 2026-27 मध्ये 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली 1283 बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून यावर्षी आतापर्यंत 157 बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत 239 बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं, याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ऑनलाईन गुंतवणूक आणि इतर आमिष दाखवून देशातल्या 65 नागरिकांची सुमारे 150 कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 9 खात्यांमध्ये 1 कोटी 15 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे. आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून
एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा

0: राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. एम ए एल एल बीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात दोन अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव डी वाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. जंतरमंत्रवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सरकारनं मंजुरी घेतली आहे. डेटा सेंटरना कर सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलं. राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
0: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यंदा 1 मार्चपासून देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण मंत्री डी वाय पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या एसआयआर प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संसदेनं मंजूर केल्या. डेटा सेंटर्सना करात सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक राज्यसभेत गदारोळातच मंजूर झालं. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं

0: गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले,
1: जन्म या मृत्यु सूचना यदि दो वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे।
0: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे। देशभरात यंदा 1 मार्चपासून उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात देण्यात आली। यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितलं। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली। या योजनेत 19 लाखांहून अधिक कुटुंबांचं वीज बिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। भारतानं 2019 ते 2026 या कालावधीत 36 देशांमधून 274 फरार गुन्हेगारांना देशात परत आणल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे। गेल्या 3 वर्षात 401 फरार गुन्हेगारांविरोधात इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत। तसंच सरकारनं सुरू केलेल्या भारत पोल प्रणालीमार्फत 1400 अधिक संस्था इंटरपोलशी जोडण्यात आल्या आहेत। ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीने नाव आणि ओळख शोधून परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधण्यात सरकारला यश आल्याचंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील। प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल। त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील। त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल। यापूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती। सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले आहेत। अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले। अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। POP अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे। त्याचवेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंतीही सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं। त्याच्या प्रतिसादात राज्य सरकार POP मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता। यासंदर्भात POP मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे। यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते। या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली। मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली। अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायला

लाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1983 त्यांनी प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा, 2022 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं कायम ठेवली. 90 खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं कोकाटे यांना 2 शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 जितक्या तक्रारी येत होत्या त्यापेक्षा 5 तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली. दर महिन्याला वस्तूंची दुरुस्ती आणि बदली वस्तू देण्यासाठी 3 जास्त तक्रारी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 15 फिकी मास्मराईज कार्यक्रमात त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. देशात विविध चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे असंही खरे यांनी सांगितलं. भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या 12 आणि 13 ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिमस्टेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारतानं निमंत्रण दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 54,000 पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रेहमान यांना भारताकडून निमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची रेडिओ सखी मानसी सावंत. आपण ऐकणार आहात आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन.

श्रोते हो, दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने झाली की मनाला एक वेगळीच स्थिरता मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे ना, आपण सतत विचार करत असतो तर देवाचं नामस्मरण झालं की ती शांतता मनाला आपोआप मिळते आणि समाधान मिळतं. आपण बरेच दिवसांनी संवाद साधतोय, आशा करते की तुम्ही सगळे खूप उत्तम असाल आणि उत्तमच राहा, तुमची तब्येतसुद्धा उत्तम असू दे. आजचा दिवस आनंद, समाधान आणि चांगल्या विचारांनी भरलेला जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. चला तर मग ऐकूया पुढचं भक्तिगीत.

श्रोतेहो संतांनी म्हटलंच आहे, आपलं मन शुद्ध असेल तर आपल्याला देव सर्व ठिकाणी भेटतो किंवा तो दिसतो. पण श्रोतेहो संत असं देखील म्हणतात, आत्ताच आपण एक भक्तिगीत ऐकलं की विठ्ठल नामे विठ्ठल घ्यावे, तर अर्थात आपण देवाचं नामस्मरण केलं तर इथे तिथे दिसणारच आहे, पण त्याआधी तो आपल्याला आपल्या अंतरात्म्यामध्ये दिसणार आहे. चला तर मग ऐकूयात आता सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातील हे पुढील भक्तिगीत.

काहीतरी मोठी अडचण येते तेव्हा आपण देवाची धाव घेतो खरी, पण कधी कधी असंही होतं की भक्ताला त्या बाप्पाला किंवा त्या देवाला बघण्याची फार दृढ इच्छा झालेली असते, त्याचे डोळे असुसलेले असतात आणि तेव्हा देखील तो देवाचा धावा करत असतो, म्हणजेच बा विठ्ठला धाव पावरे. चला तर ऐकूयात मग हे पुढील भक्तिगीत.